0: California. Extreme energy drink.
1: निकटमा दिदी बहिनी, विकटमा दिदी बहिनी, यो रेडियो दिदी बहिनी 95 थोप्लो

0: sip on ya. Extreme energy drink.
1: निकटमा दिदी बहिनी, विकटमा दिदी बहिनी, यो रेडियो दिदी बहिनी 95 थोप्लो

0: नमस्कार गरे हजुर. हेलो हेलो, मकैको ठेलो भन्थे नि पहिला पहिला सानसानो. हेलो हजुर, नमस्कार.
1: नमस्कार दिदी, नमस्कार.
0: ए बा, को बोल्नु भयो?
1: को बोल्यो होला?
0: राधा राम होला.
1: धन्यवाद.
0: ए बा, कहाँ जानु? यस्तो त नि भाइ, लाइटर बारेर खोज्नु पर्ने अरे.